कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला राम.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार भाद्रपद शुद्ध प्रतिपदा अर्थात 12 सप्टेंबर 2026 आजचा नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र। आज सामश्रावणी दिन आहे। आज मौन व्रतारंभाचा दिन आहे। कुंडल तालुका पलूस इथल्या श्री महादेव गिरी महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधारा. आपण अनेकदा मी ईश्वराची मनोभावे प्रार्थना करतो, आराधना करतो असं म्हणतो. यातला मनोभाव काय ते जाणून घेऊयात. मनोभाव म्हणजे इमोशन या संज्ञेने व्यक्तीच्या जीवनात रंग आणि रसरशीत गतिमानता आणणाऱ्या अशा क्रोध, भय, प्रेम, करुणा, हर्ष, दुःख, पश्चाताप इत्यादी मनोभाव किंवा भावना अभिप्रेत होतात. मनोभाव किंवा भावना ही जटिल स्वरूपाची अवस्था असल्यामुळे तिची सुटसुटीत व्याख्या करणं कठीण आहे. भावनात्मक अवस्थेतले अनुभव अगदी वेगळ्या स्वरूपाचे असतात. त्या अवस्थेत शरीरांतर्गत प्रक्रियांमध्ये विशेष प्रकारचे फेरफारही अनुस्यूत असतात. ती अवस्था कृतीप्रेरकही असते आणि मनोभावात्मक अवस्थांचं वैशिष्ट्यपूर्ण असे बाह्य शारीरिक आविष्कारही त्यात होत असतात. भाव म्हणजे फिलिंग आणि मनोभाव म्हणजे इमोशन किंवा भावना या दोहोंमध्ये काही बाबतीत साम्य असलं तरी महत्वाचा भेदही दिसून येतो. भावांमध्ये सुखद आणि असुखद भाव असतात, तर मनोभावांमधले प्रेम, भय आणि क्रोध इत्यादी व्यक्तींच्या अभिसरणरूप किंवा अपसरणरूप प्रतिक्रियांना कारणीभूत होत असतात. मनोभाव आणि भाव या दोहोंनाही जैविकदृष्ट्या फार महत्व असतं. मनोभाव उत्पन्न होतात त्यावेळी सुखद आणि असुखद भाव जाणवत असतात. तथापि अभिसरण आणि अपसरण, त्यामुळे अभिसरण आणि अपसरण या दोन्हीला निश्चित आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप प्राप्त होत असतं. उदाहरणार्थ आलिंगन, पलायन, आक्रमक वर्तन इत्यादी मनोभावांमुळे होत असतं. ते केवळ सुख आणि असुख भावांमुळे नव्हे. हा फरक भाव आणि मनोभाव यामध्ये दिसून येतो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 सप्टेंबर. नाम अभिमानाचा नाश करत. दुसऱ्याचं घर जळलं हे कळल्यावर एकाने त्याला पत्र लिहिलं की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावं. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला. लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असं नसावं. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावं. माझं करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचं स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं, म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावं. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असं मानावं. खोटं करते पण घेतल्यामुळे खरं रडावं लागतं. लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावं. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असं म्हणून रामाला शरण जावं. जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. त्यांनी समाधानाचे म्हणून जी काही साधनं सांगितली आहेत त्याचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकं वर काढित असतो पहा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचं लग्न 5-6 वर्ष कुठेही जमू शकलं नाही. पुढे तिचं लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचं लग्न मी थाटात करून टाकलं. त्यावर त्याला कोणी विचारलं, मग 2-4 वर्ष आधीच का नाही केलं? तेव्हा तो म्हणाला, त्यावेळी नाही जमलं. मग आता जमलं म्हण की मी केलं असं कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणं हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितलं आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचं नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावं लागत नाही. तसंच एकदा रामाच्या पायावर डोकं ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असं अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारं आपलं प्रत्येक कर्म हे त्याचंच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही, म्हणून होईल ते कर्म त्याचंच मानावं. कोणतंही कर्म अर्पण केलं असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसं न व्हावं. सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांची सर्व प्रकारे काळजी घ्यायचे, त्यांच्या मनोकामना पूर्ण करायचे। गावात नरसाप्पा या नावाचा एक सुतार होता। स्वामींच्या दर्शनाला तो रोज यायचा, येताना आवर्जून फुलं आणायचा। स्वामींच्या चरणांवर फुलं अर्पण करून स्वामींना तो साष्टांग नमस्कार घालायचा। थोडा वेळ बाजूला उभा राहून स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यात तो साठवायचा आणि स्वामींनी त्याच्याकडे पाहून आशीर्वाद दिला की हळूच आनंदाने कामाला निघून जायचा। स्वामींना कधी लहर आली की स्वामी नरसाप्पा सुताराच्या घरी जायचे। तो दिवस नरसाप्पा सुताराचा दिवाळीचा असायचा। त्या दिवशी नरसाप्पा आपल्या घरात नैवेद्य करायचा, स्वामींची पाद्य पूजा करायचा, स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा। स्वामींची स्वारी नरसाप्पाच्या घरी अशीच एकदा गेली होती। त्या दिवशी काय झालं तर नरसाप्पाची म्हैस व्याली आणि रेडकू झालं। जन्मता क्षणीच ते तडफडून मेलं। खरं तर नरसाप्पाची ही म्हैस मरत वांझच होती। आजपर्यंत हे 4-5 वेळा घडलं होतं। म्हैस व्यायची आणि जन्मलेलं रेडकू ताबडतोब गतप्राण व्हायचं। परंतु नरसाप्पाने कधीच स्वामींना आपली ही व्यथा सांगितली नव्हती। स्वामी असतानाच म्हैस व्याली आणि जन्मलेल्या रेडकाने तडफडत तडफडत डोळे पांढरे केले, म्हणून नरसाप्पाने हे सारं स्वामींना सांगितलं। नरसाप्पाच्या डोळ्यात दुःखाश्रू होते। तो म्हणाला, स्वामी, तुम्ही असताना म्हैस व्याली तेव्हा मला वाटलं हे रेडकू तरी जगेल। स्वामी गोठ्यात गेले। त्यांनी रेडकाच्या अंगावर नुसता हात ठेवला। रेडकू ताडकन 4 पायांवर उभं राहिलं। म्हैस हे व्याकुळ डोळ्यांनी बघत होती। आपलं रेडकू जिवंत झालं हे म्हशीला कळलं। ती स्वामींच्या जवळ गेली, स्वामींभोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हशीने आपले पुढचे 2 पाय खाली वाकवून स्वामींना वंदन केलं। स्वामींनी म्हशीच्या मस्तकावर हात ठेवला। त्या क्षणी म्हैस मनुष्यवाणीत बोलू लागली, स्वामी, माझी तपश्चर्या फळाला आली, मला मुक्ती हवी। मनुष्य जन्म मिळाला तर मला तुमची सेवा करता येईल। स्वामी म्हणाले, 5 वर्षांनी तो क्षण येईल। आजपासून तू रोज सायंकाळी मजजवळ ये, लोटाभर दूध दे, म्हणजे मला तुझी भक्ती पावली असं मी समजेन। नरसाप्पा हे पाहून हर्षभरित झाला। स्वामींची कृपा झाली होती। पशु स्वामींचा भक्त आहे ही बातमी अक्कलकोट भर पसरली आणि सुताराच्या घरासमोर गर्दी जमली।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तसं पाहिलं तर बासरी ही पोकळ लाकडाची असते, परंतु प्राण भरली फुंकर मारली की त्याच पोकळ नळीतून अमर संगीत निर्माण होतं। त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात नामाची प्राण भरली फुंकर मारली की संपूर्ण अस्तित्वाचं प्रार्थनेत रूपांतर होतं, हे कधी विसरू नका। प्राण भरलं नाम अंतःकरणात सदैव राहणं साधकाला अत्यंत आवश्यक आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणात श्री गणेशाविषयी सांगितलेली माहिती जाणून घेत आहोत. गणपतीला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्व नाही असं गवत त्याने स्वतःच मानलं आणि त्याचं मूल्य वाढवलं. नेता आणि तत्ववेत्ता ज्यांना काही महत्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरं, दुर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहित, सुगंधविरहित, ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही, असं कर्म देखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिलं तर ते त्याला आवडतं. गणपतीला लाल फूल प्रिय आहे. लाल रंग क्रांतीचा सूचक आहे. नेता आणि तत्ववेत्ता यांना दैवी क्रांती प्रिय असते हे स्वाभाविक आहे. शिवाय आपण गणपतीला तांदूळ वाहतो. तांदूळाला संस्कृतात अक्षता असं म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा, जो खंडित नाही तर अखंड आहे. देशाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचं दर्शन अक्षता वाहण्यात आहे. गणपतीला वक्रतुंड म्हणतात. वाकडं तिकडं चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे. या गणाचा पती मन आहे. कोणतंही कार्य सिद्धीला न्यायचं असेल तर आपला गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजनाचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत आणि स्थिर करायचं, ज्याच्यामुळे काही विघ्न उभी न व्हावीत आणि कार्य सरळपणे पार पडावं. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचं विसर्जन आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो. जे शांत आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात आणि सगुणाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. जीवनातही व्यक्ती पूजेपासून सुरुवात करून तत्वपूजेत त्या आरंभाचं आपण पर्यवसन केलं पाहिजे. शेवटी आपण तत्वच प्रमाण मानलं आहे. याचा सारांश असा, गणपतीचं विसर्जन म्हणजे विराट पूजेचा आरंभ. सर्वांमध्ये परमेश्वर पाहणे आपल्याला कदाचित कठीण जाईल. अशा वेळेस सगळेजण भगवंताचे आहेत आणि म्हणूनच ते माझे बंधू आहेत, आपले सर्वांचे दैवी नाते आहे एवढे तरी आपण अवश्य समजू शकतो. ओंकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचं काम गणपतीच्या मूर्तीनं केलं आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अकार म्हणजे गणपतीने घातलेलं पद्मासन, उकार म्हणजे विशाल पोट आणि मकार म्हणजे त्याचं मस्तक, अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केली आहे. घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ एकता आणि संघटनेच्या भावनेने करण्यात आला आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती आणि मंगलमूर्ती गणेश नेता आणि तत्ववेत्ता यांचं आदर्श रूप आहे. ज्या ऋषींनी गणपती पूजनाद्वारे जीवनाचं असं अलौकिक दर्शन घडवलं, तसंच ते दर्शन जीवनात साकार करून अनंत विघ्न पार करण्याचं सामर्थ्य दिलं, त्या ऋषींना आपले अनंत प्रणाम. शिवपुराणामध्ये श्री गणेशाच्या जन्माच्या वेळेची कथा आहे. ज्यावेळेस पार्वतीनंदन पुन्हा एकदा जिवंत झाला, त्यानंतर इंद्रादी सर्व देव शिवाची स्तुती करू लागले आणि भक्तिभावाने श्री गणेशाला बरोबर घेऊन शिवांच्याकडे गेले. त्यांनी अत्यंत कल्याण कामनेने भवानीच्या त्या बालकाला शिवाच्या मांडीवर बसवलं. तेव्हा शिवांनीही आपला करकमल त्याच्या मस्तकावर ठेवून हा माझा दुसरा पुत्र आहे असं सांगितलं. त्यानंतर गणेशाने उठून शिवांना वंदन केलं. पार्वती, ब्रह्मदेव, विष्णू, नारद, इतर ऋषी या सर्वांना प्रणाम करून त्यांच्याकडूनही उत्तम वर घेतला. त्रिलोकामध्ये जशी तीन देवांची पूजा होते, तशीच पूजा प्रथम गणेशाची होत राहील. अन्य देवांची पूजा प्रथम झाली तर पूजेचं फल व्यर्थ होईल असा तो वर होता. सर्व देवांनी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी त्या गणेशाला सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यावेळी गणेशाला आणखी वर देताना शिव म्हणाले, गिरिजानंदना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। आता तुला कोणी विरोध करू शकणार नाही। तू शक्तीचा पुत्र आहेस, म्हणून अत्यंत तेजस्वी आहेस। बालक असूनही तू फार मोठा पराक्रम केला आहेस, म्हणून तू सदा सुखी राहशील। विघ्ननाशाच्या कार्यात तुझं काम मोठं राहील। तू सर्वांना पूज्य होशील, माझ्या सर्व गणांचा अध्यक्ष होशील। गणेशवरा, तू भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला चंद्राचा उदय होताच जन्माला आलायस। त्या दिवशी रात्रीचा प्रथम प्रहर संपत होता, त्या दिवशी तुझं व्रत करायला पाहिजे। हे व्रत सर्व सिद्धी देणारं होईल। वर्षाच्या अंतापर्यंत पुन्हा जी चतुर्थी येईल तोपर्यंत मी सांगेन त्याप्रमाणे व्रताचं पालन करावं। ज्यांना सुखाची कामना आहे त्यांनी चतुर्थीच्या दिवशी भक्तिपूर्वक विधीसहित तुझं पूजन करायला हवं। श्रोते हो, शिवपुराणातल्या श्री गणेश जन्माविषयी आपण माहिती जाणून घेतली। शिवपुराणातल्या अजूनही इतर गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहणार आहोत. आज आपण 61वा श्लोक घेतोय. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. समर्थ काय म्हणतात, सामान्य मनुष्य काय करतो आणि त्याचा परिणाम काय होतो ते ह्याच्यात सांगितलेलं आहे. उभा कल्पवृक्षातळी, कल्पवृक्षाच्या खाली बसलेलं आहे, त्याच्या सावलीला बसलेलं आहे आणि दुःख आहे आणि दुःखाचा विचार करतो आहे. वास्तविक कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी या सगळ्याचे उल्लेख समर्थाने केलेले आहेत. कल्पवृक्षामध्ये जी आपण कल्पना करावी त्याप्रमाणे घडत असतं. आता इथं सामान्य संसारी मनुष्य जो आहे, बद्ध पुरुष जो आहे, तो सारखा जो चिंतन करत असतो ते दुःखाचं. वस्तुतः माणसाने आनंदाचे क्षण आठवावेत आणि दुःखाचे क्षण ताबडतोब विसरून जावेत, तो कप्पा बंद करून टाकावा. त्याच्याऐवजी सारखं दुःखाचं चिंतन करत राहिलं तर त्याच्या अंतरात दुःखच भरून राहतं. म्हणून संतही नेहमी सांगत असतात, आनंदात राहा, आनंदात राहा. आनंदात राहिला की तो जीव आत्म्याच्या जवळ राहतो आणि दुःख करायला लागला की देहबुद्धीवर येतो. हा एक विचार जर मनात आपण पक्का ठसवला तर पुढच्या पुष्कळ श्लोकांचा अर्थ आपल्याला कळायला सोपा जातो. या ठिकाणी ते म्हणत आहेत, कल्पवृक्षाचा सावलीला बसलाय आणि हा दुःख वाहतोय, त्यामुळे त्याच्या अंतरामध्ये दुःखच भरून राहतं, आनंद भरून राहत नाही. आणखीन काय करतो तो, तर जनी सज्जनी वाद हा वाढवावा, त्याचा परिणाम पुढे मागुता शोकजीवी धरावा. जी मंडळी जनी म्हणजे लौकिकामध्ये समाजात वावरताना, सज्जनी सज्जनांच्या ठिकाणी, संत सत्पुरुषांच्या ठिकाणी गेल्यावर देखील वाद हा वाढवावा, हा वादच वाढवत राहतात, दुःखाची चर्चा करत राहतात. संतांच्याकडे किंवा सत्पुरुषांच्याकडे कोणी एखादी व्यक्ती गेली आणि त्यांनी विचारलं कसं काय आहे किंवा असं काय, तर ते संसाराचं रडगाणं सांगत राहतात. संसारात किती दुःख आहेत, काय झालं आहे, काय नाही, महाराज तुम्ही जरा त्याच्याकडे बघा. वास्तविक संत संसारातलं सांगायला बसलेले नसतात, ते संसारातून बाहेर कसं पडायचं ते सांगायला असतात, पण ते विचारायला कोणी जातच नाही. त्याच्याऐवजी संसारातलं सांगत बसतात. त्याचा परिणाम काय होतो, पुढे मागुता शोकजीवी धरावा. त्याचा परिणाम असा होतो की दुःखाचं चिंतन केल्यामुळे त्या जीवाला शोक, झालेल्या गोष्टींचा पश्चाताप हेच पुन्हा पुन्हा येत राहतं. म्हणजे वस्तुतः संतांना असं वाटत असतं की दुःख बाजूला टाकावं, पश्चातापसुद्धा सारखा करायचा कारण नाही. एकदा झाला पश्चाताप किंवा हे आपलं चुकलं, आता तेच पुन्हा पुन्हा जे झालेली चूक उगाळत बसायची नाही, तर पुन्हा ती चूक होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आणि मनाची उद्विग्नता घालून पुन्हा आनंदात शांत कसं राहता येईल ते पाहायचं. म्हणून ह्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं आहे की काय नेमकं होतं आहे आणि काय करायला पाहिजे, तर ते पुन्हा येणार आहे. तर पुढचे 2-3 श्लोक असंच आहेत की काय करायला पाहिजे हे न कळल्यामुळे अज्ञानी जीव काय करत राहतो ते सगळं सांगितलेलं आहे. ते आपण एक एक श्लोक पुढे बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबर

वेबसाइटला अवश्य भेट द्या. भक्ती सुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार भाद्रपद शुद्ध प्रतिपदा अर्थात 12 सप्टेंबर 2026 आजचा नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज सामश्रावणी दिन आहे आज मौन व्रतारंभाचा दिन आहे कुंडल तालुका पलूस इथल्या श्री महादेवगिरी महाराजांची आज पुण्यतिथी आहे

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आपण अनेकदा मी ईश्वराची मनोभावे प्रार्थना करतो, आराधना करतो असं म्हणतो. यातला मनोभाव काय ते जाणून घेऊयात. मनोभाव म्हणजे इमोशन या संज्ञेने व्यक्तीच्या जीवनात रंग आणि रसरशीत गतिमानता आणणाऱ्या अशा क्रोध, भय, प्रेम, करुणा, हर्ष, दुःख, पश्चात्ताप इत्यादी मनोभाव किंवा भावना अभिप्रेत होतात. मनोभाव किंवा भावना ही जटिल स्वरूपाची अवस्था असल्यामुळे तिची सुटसुटीत व्याख्या करणं कठीण आहे. भावनात्मक अवस्थेतले अनुभव अगदी वेगळ्या स्वरूपाचे असतात. त्या अवस्थेत शरीरांतर्गत प्रक्रियांमध्ये विशेष प्रकारचे फेरफारही अनुस्यूत असतात. ती अवस्था कृतीप्रेरकही असते आणि मनोभावात्मक अवस्थांचं वैशिष्ट्यपूर्ण असे बाह्य शारीरिक आविष्कारही त्यात होत असतात. भाव म्हणजे फिलिंग आणि मनोभाव म्हणजे इमोशन किंवा भावना या दोहोंमध्ये काही बाबतीत साम्य असलं तरी महत्वाचा भेदही दिसून येतो. भावांमध्ये सुखद आणि असुखद भाव असतात, तर मनोभावांमधले प्रेम, भय आणि क्रोध इत्यादी व्यक्तींच्या अभिसरणरूप किंवा अपसरणरूप प्रतिक्रियांना कारणीभूत होत असतात. मनोभाव आणि भाव या दोहोंनाही जैविकदृष्ट्या फार महत्व असतं. मनोभाव उत्पन्न होतात त्यावेळी सुखद आणि असुखद भाव जाणवत असतात. तथापि अभिसरण आणि अपसरण, त्यामुळे अभिसरण आणि अपसरण या दोन्हीला निश्चित आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप प्राप्त होत असतं. उदाहरणार्थ आलिंगन, पलायन, आक्रमक वर्तन इत्यादी मनोभावांमुळे होत असतं. ते केवळ सुख आणि असुख भावांमुळे नव्हे. हा फरक भाव आणि मनोभाव यामध्ये दिसून येतो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: पतिव्रता धर्मातली वाक्य फार सुंदर सुंदर आहेत. कठोर भाषण करू नये, पतीला प्रिय असलेला शृंगार करावा, नित्य पती समवेत राहण्याचा प्रयत्न करावा, तो दूरदेशी असताना आपण शृंगार करू नये, इतरांशी अधिक बोलू नये, सगळे आचार धर्माच्या दृष्टीने सांगितलेले विषय आहेत. आपण त्याचा उपहास करू, म्हणाले आजच्या काळात याची काही गरज नाहीये, समाजाच्या मनाविषयी काही बोलायचं नाही, समाजाच्या धारणांविषयी काही बोलायचं नाहीये, जे शास्त्र आहे त्या शास्त्राविषयी बोलायचं. म्हणाले पतीची सेवा, पतीची उपासना हीच शिवसेवा आहे. पत्नी करता पती हाच शिवस्वरूप आहे. यातला गर्भितार्थ आपल्याला कळला तर अधिक बरं होईल. शब्दार्थाने आपण म्हणू की हा पती हाच आमचा शिव आहे, तेवढ्या पुरताच आमच्या मनामध्ये विचार येईल, तर तो नाहीये. त्या आतही असलेला जो काही गर्भित अर्थ आहे त्या अर्थाकडे वळवलं जातं. काय असतं, समाजाची एक धारणा अशी असते, समाजाची एक पद्धती अशी असते जी आपल्याला आजकाल सुद्धा पाहायला मिळते, की जे आपल्यापाशी आहे त्या आपल्यापाशी असणाऱ्या वस्तूंचं म्हणजे हातचं सोडायचं आणि पळत्याच्या पाठीमागं लागायचं. अगदी बोललं तर रागावू नका. आपल्या घरात असलेल्या तीर्थाचं उपेक्षा करायची आणि वेगवेगळ्या गुरूंचा उपदेश घेत फिरायचं, आणि आमचे गुरु हे, आमचे गुरु ते, त्यांनी आम्हाला अमुक सांगितले, त्यांनी आम्हाला तमुक सांगितले, इतक्या माळा इतक्या ठिकाणी जाणं, अमुक व्रत अमुक धमुक. माफ करा, क्षमा करा. या व्यासपीठाचा आणि आपल्या सगळ्यांचा समादर करत समाजाला ही जाणीव द्यावीशी वाटते की या असल्या सगळ्या उपायांनी अध्यात्म बिलकुल होत नसतं. आणि ज्यांची कोणाची अशी समजूते की अशा प्रकारे गुरु करणं आणि गुरूंच्या सगळ्या सल्ल्यानुसार फिरणं, देवदेवतांची उपासना करणं, तीर्थाटन करणं, क्षेत्रावरती जाणं, तिथल्या पारायण उत्सवांना उपस्थित होणं, याला अध्यात्म म्हणतात, तर हातचं सोडून पळत्याच्या पाठीमाग लागणं या पलीकडे दुसरा प्रकार नाही. त्यामुळे या वाक्याचा खोल अर्थ आपण आपल्या मनाशी करून घ्यावा की तीर्थ घरामध्ये उपलब्ध आहेत, पती हाच शिवस्वरूप आहे. त्यामुळे पार्वती, आपल्या पतीची उपासना करण्याकरता, पतीची आराधना करण्याकरता, पतीची सेवा करण्याकरता तत्पर राहा. बाकीची मोठी सुंदर सुंदर वाक्य आहेत. पतिव्रतेचं दर्शन आणि स्पर्श, स्पर्श म्हणजे चरण स्पर्श. पतिव्रता ज्या वस्तूला स्पर्श करेल त्या पतिव्रतेच्या दर्शनामध्ये पापनाशक शक्ती आहे. आमच्या आर्य धर्मशास्त्राने सांगितलेला हा सखोल विचार आहे. या विषयावरती चिंतन करायची वेळ आली तर आपल्याला आपली सगळी संहिता बाजूला ठेवावी लागेल आणि आपण त्याचा विचार करत बसू एवढं, कारण समाज मनाच्या धारणेमध्ये एवढे बदल झालेले आहेत की त्या सगळ्या बदलांचा कुठे उहापोह करायचा. पण या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींचा आमच्या एकूण समाजाकरता, सामाजिक स्थितीकरता किती उपयोग आहे ते आम्हाला आजकालच्या उच्छृंखल झालेल्या पिढीकडे पाहून लक्षात येईल. बांधून ठेवण्याकरता हे विचार सांगितलेलेच नाहीयेत, कुणी कोणाला बांधून घातलेलं नाही. मग मग ज्याचं एक छान चौकोनी कुटुंब आहे, ज्याचा आपला एक सुंदरसा आकार आहे, त्या कुटुंब व्यवस्थेला परिपूर्ण करण्याकरता, प्रगल्भ त्यालाच धरून चालण्याकरता ही मांडलेली व्यवस्था काय चुकीची आहे? जर अशा प्रकारे स्त्रियांचा समादर करण्याकरता ती पतिव्रता आहे म्हणून जेव्हा समाजाला हे लक्षात येतं, तेव्हा आले पतिव्रतेकडे असलेलं समाजाचं पाहण्याचा खरोखरच दृष्टिकोन वेगळाच असतो. तिच्यात ताकद आहे की ती पवित्र करून टाकते, तिच्यात ताकद आहे की ती दुरितांचा क्षय करते, पापनाशन शक्ती आहे, ते तीर्थ आहे. जसं पती तीर्थ आहे तशी पतिव्रता एक तीर्थ आहे. भार्या आहे सगळ्या सुखाचं मूळ आहे म्हणून सुंदर वाक्य आहे, भार्या मुलं गृहस्थस्य, भार्या मुलं सुखस्य च, भार्या धर्मफला वाप्त्यै, भार्या संतान वृद्ध्यै. आपण ठळक ठळक गोष्टींवरती विचार करू, आपल्याला हे सगळं आपल्या पुराणांमधनं मांडलेलं जे शास्त्र आहे त्याच्यावरती प्रगाढ अनाथ आदर निर्माण होईल. भगवान श्रीरामांच्या जीवनामध्ये सुद्धा असा प्रसंग आला, जेव्हा भगवान श्रीरामांनी राजधर्माची मर्यादा पालन करायची म्हणून कोणी एखाद्या प्रजेतल्या लोकाने, प्रजाजनाने घेतलेल्या आक्षेपामुळे भगवती सीतेचा त्याग केला, तेव्हा भगवंताला जेव्हा यज्ञानुष्ठान करण्याची वेळ आली तेव्हा ऋषी मंडळींनी सांगितलं, भार्या असेल तर अधिकार आहे, नाही तर आपण राजाधिराज असाल, आपल्याला या कर्मानुष्ठानाचा अधिकार नाही. सुवर्णाची सीता घडवावी लागलेली, आपण कथेतनं दुसरंच गोष्टी घेत असतो पण अभिप्राय ज्या गोष्टी करतायत त्याच्याकडे जात नाही. सुवर्णाची सीता घडवावी लागली आणि ती सुवर्णाची सीता माझी भार्या आहे म्हणून भगवंताला सर्व विधी करावे लागले. ती सुवर्णाची घडवली, मूळ बोलवली असती, हा तुमचा सगळा वाद जाऊ द्या, पण सिद्धांत हा आहे की कार्याला अधिकार जोपर्यंत तो गृहस्थाश्रमी आहे आणि योग्य रीतीने गृहस्थाश्रम करतोय त्याच्या करता. हे भगवान श्रीरामांच्या बद्दल आहे. भार्या मूलम म्हणाले, भार्या ही सर्व सुखाचं कारण आहे. अनेक सुंदर सुंदर वाक्य आहेत. यथा गंगावगाहेन शरीरम पावनम भवेत तथा पतिव्रताम दृष्ट्वा सकलम पावनम भवेत. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जशी अंतर्बाह्य शुद्धी प्राप्त होते तशी पतिव्रतेच्या दर्शनाने अंतर्बाह्य शुद्धी आहे. समाजाला धारण करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत, मोठी सुंदर सुंदर वाक्य या सगळ्याच असणाऱ्या पतिव्रता धर्मामध्ये त्या सुंदरशा ब्राह्मणीने मी काही ठळकत गोष्टी आपल्या समोर ठेवल्या, कारण विषय आज खूप मोठा आहे. आपण सगळे जे काही आपले कुसंस्काराचे चष्मे, तर्कदुष्ट दृष्टी या सगळ्या बाजूला ठेवून या पुराणांकडे शुद्ध दृष्टीने आणि सांगितलेल्या उपदेशाकडे शुद्ध दृष्टीने पहा. आचार सगळा आम्हाला जमणारच नाही, कारण आता अंतरच एवढं पडलेलं आहे आचार शास्त्रात आणि काळामध्ये. मग निदान आंतरिक का होईना त्याची स्थिती बाणवून घेऊ, मनामध्ये निदान त्याच्याबद्दल आदर नाही वागता येणार. ठीक आहे, आम्ही मान्य केलं की अशा पद्धतीने सांगितलेल्या शास्त्रानुसार वागता येईलच. परब्रह्म परिभ्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती होऊन गेले, त्यांनी सांगितले की यती धर्म यानंतर कलियुगात नसावा. त्यांच्यानंतर यती धर्माचं आचरण करणारं, एवढं कठोर व्रत पालन करणारं आस्थागायत कोणी झालेलं नाही, म्हणून त्यांनी हे सांगून टाकलं की हा जो काही गुरुचरित्रामध्ये सांगितलेला आचार आहे हा सहसा कोणाला जमणार नाही. भक्तिभावाचा शुद्ध आचार, भगवंताच्या नामस्मरणाचा आचार केला तरी कलियुगामध्ये उद्धार आहे. म्हणूनच संत सज्जन सगळे मंडळी के जाऊ द्या, त्या आचाराकडे जाऊ नका, नामस्मरणावरती एकाग्र व्हा, भगवंताच्या भक्तिप्रेमावरती एकाग्र व्हा म्हणून सांगतात. या सांगितलेल्या आचार धर्मामध्ये आम्ही आमची आंतरिक स्थिती जरी तयार केली तरी पुष्कळ आहे. पार्वतीची पाठवणी करण्यात आलेली होती, पार्वती भगवान शिवशंकरांबरोबर कैलास पर्वतावरती आहे. कुमार खंडामध्ये आपण प्रवेश करतो, ही चतुर्थ संहिता आहे, रुद्र संहितेतल्या चतुर्थ भाग, दुसऱ्या संहितेतला चौथा भाग, उपविभाग. यामध्ये भगवान कार्तिकेयांचा जन्म आणि भगवान गणेशांचा जन्म वर्णन केलेला आहे. भगवंताचं जे काही दिव्य तेज आहे त्या दिव्य तेजाला माता पार्वती धारण करू शकल्या नाहीत, म्हणून पृथ्वी कृत्तिका नक्षत्र आदी अग्नि इत्यादी स्वरूपात असणाऱ्या भगवंताच्या पार्वतीने धारण केलेल्या गर्भाचं पालन पोषण त्यांनी केलं. त्यामुळे या सहा माता कार्तिकेयांच्या असल्यामुळे या सहाही मातांना प्रसन्न करण्याकरता भगवान षडानन झाले असा उल्लेख आहे. आणि स्खलन झालं मातेच्या पार्वती मातेच्या गर्भामध्ये स्थापित झालेले होते पण जन्माला आणि पालन पोषणाला दुसऱ्या मातांकडनं त्यांचं पालन पोषण आणि जन्म घडलेला आहे म्हणून स्कंध असं नाव आहे. भगवंताचं नाव स्कंध आहे. काही अंतर नाही. भगवान शिवशंकरांच्या स्वरूपामध्ये आणि भगवान कार्तिकेयांच्या स्वरूपामध्ये काहीही अंतर नाही. आम्हाला जे लीलाचरित्र सांगितलं जातं त्या लीलाचरित्राचा भाग एक जो काही मनाला स्पर्श करून जातो तो असा आहे की भगवान शिवांचं जे मंत्रात्मक स्वरूप आहे त्या मंत्रांनी जर शरीर धारण केलं असतं तर ते कोणासारखं झालं असतं तर ते भगवान कार्तिकेयांसारखं झालेलं असतं, षडाननांसारखं. याही भगवान कार्तिकेयांबद्दल अर्थात

भगवान कार्तिकेयांचं सुब्रमण्यम म्हणून स्वरूपामध्ये नित्य पूजन होतं. दक्षिणेतले लोक स्त्रिया भगवान कार्तिकेयांना वंदन करतात आणि शिवपुराणातही भगवान कार्तिकेयांची गजावल्ली म्हणून असलेली जी काही पत्नी आहे तिचाही उल्लेख आहे. स्कंद माता म्हणून तिचा शास्त्रामध्ये सुद्धा उल्लेख होतो. देवसेना ही त्यांची पत्नी आहे, त्यामुळे कार्तिकेयांच्या बद्दल मनामध्ये भीती बाळगण्याचं काही कारण नाही. आपल्या पुण्यात ते कार्तिकेयांचं मंदिर पर्वतीला आहे, आपण ते ठराविक दिवशी दर्शनाला जातो, त्या सगळ्या आचाराचा आदर करतो, अनादर करायचा नाहीये. पण शिवपुराणाच्या आधाराने भगवान कार्तिकेयांच्या बद्दल जर जाणीव करून घ्यायची झाली तर हा प्रसंग येतो. भगवान कार्तिकेय भगवंताच्या साऱ्या विद्यांचं तत्वांचं सगुण रूप आहे, मंत्रात्मक सगुण रूप आहे. भगवान कार्तिकेयांचा दिव्य असा जन्म होता, जन्म झालेला होता, प्रकटीकरण झालेलं होतं. ज्या तारकासुराला संपवण्याकरता देवतांनी आग्रहपूर्वक भगवंताला विवाह करा असं म्हटलं, त्या तारकासुराचा विनाश करण्याकरता भगवान स्कंद देवांचे सेनापती झाले, देवसेना तिचे सेनापती झाले. आणि तारकासुराशी भगवंताने जे घनघोर युद्ध केलं ते षडानन स्वरूपाचे आहेत. शक्ती कुक्कुट अभय मुद्रा त्यांच्या नित्य असतात. मयुरावरती मयूर हे त्यांचं वाहन आहे. कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला, देवतांचा असलेला जो सगळा उपसर्ग आहे, देवतांना झालेला जो त्रास आहे तो सगळा निवारण केला. कार्तिकेयांच्या या पराक्रमाबद्दल मोठा आनंदी आनंद झाला. भगवान कार्तिकेयांची उपासना करणारे देवदेवता शिवस्वरूपामध्ये कार्तिकेयांची स्तुती करतायत. भगवान स्कंद कार्तिक कृतिकादी नक्षत्रांमुळे त्यांना कार्तिक असं नाव, स्कंद नावाची उत्पत्ती त्यांच्या जन्मामुळे आहे. षडानन हे त्यांचं स्वरूप आहे, सहा मुखांचे आहेत. म्हणून माता पार्वती आणि भगवान शिवांच्या गृहस्थाश्रमामध्ये कार्तिक कुमारांचा जशा काही लीला बाललीलांचा प्रसंग आहे, तसा एक प्रसंग असा घडला की भगवान शिव आपल्या पार्षद गणांच्या सह कुठे परिभ्रमणा करता गेलेले होते. भगवती पार्वती आपल्या सखींसह आपल्या कैलास धामामध्ये आपल्या अंतःपुरात विहार करतायत, आपल्या अंतःपुरात आहेत. स्नानाची वेळ झाली म्हणून स्नानाकरता जाताना त्यांनी आपल्या अंगावरच्या मळाचा अंगाच्या मलापासून एक पुत्र उत्पन्न केला आणि त्यांना आपल्या दरवाजावरती थांबवलं आणि कोणालाही आत येऊ देऊ नका अशी आज्ञा दिली आणि आपण स्नानाकरता गेल्या. भगवान शिवशंकर पार्षदगणांसह त्या ठिकाणी जेव्हा उपस्थित झाले तेव्हा या कुमाराने आपल्या पित्याला पाहिलेलं नाहीये, आईची आज्ञा त्याला प्रमाण आहे. भगवान शिवशंकर आले तरीही त्यांना घरात जाऊ द्यायला त्यांची तयारी नाही. सुंदर द्विभुज आहे, मानवी बालकाप्रमाणे त्यांचं रूप आहे, अत्यंत तेजस्वी आहे. भगवान शिवशंकर म्हणाले, हे कोण आम्हाला अडवणारे, तुम्ही कोण? मी मातेचा सेवक आहे. या पलीकडे त्यांनी काही उत्तर दिलं, म्हणाले असाल मातेचा सेवक, आपण सेवक आहात, पण मी तिचा स्वामी आहे. म्हणाले असाल आपण स्वामी, मी आपल्याला ओळखत नाही. मातेने मला आत कोणाला येऊ देऊ नका असं सांगितलंय. देव देवता त्या भगवान गणेशांच्या विरोधामध्ये जेव्हा अस्त्रशस्त्र परजू लागले तेव्हा भगवानही कटिबद्ध झाले. भगवंतांनी भगवान गजाननांनी युद्ध पवित्रा घेतला, देवदेवतांचं काही चाललंच नाही मातेच्या शक्तीमुळे. जेव्हा आपल्या या बाल गणेशावरती देवतांनी आक्रमण केलेलं आहे, ही सगळी जी काही बाहेर चाललेला गडबड गोंधळ मातेच्या कानावरती गेला, सखींनी जेव्हा सांगितलं तेव्हा भगवंतीने भद्रकालीला आज्ञा दिली की या देवांना संपव. आणि भद्रकाली जेव्हा अत्यंत भयंकर विकराळ रूप धारण करून आली, देवदेवता व्याकुळ झाल्या, पुन्हा पुन्हा प्रार्थना करू लागल्या. म्हणाले, तुम्ही त्याचा अपमान केला, तो माझी आज्ञा घेऊन दारावरती उभा होता, आता विनाशाशिवाय दुसरं काही नाही. भगवंतालाही भगवान शिवांनाही अपार क्रोध आलेला होता. देवदेवतांवरती प्रहार करणाऱ्या या बालकाचा अपूर्व साहस पाहिल्यानंतर त्रिशूळाने आपणच त्याचं मस्तक उडवलं, मग तर भयंकरच सगळीकडेच हाहाकार झाला. भगवान शिवांना हे कळलं की हे माता पार्वतीपासूनच निर्माण झालेले होते, तिचा पुत्र स्वरूप आहेत. देवदेवता विनंती करतायत, मोठं व्याकुळ प्रसंग निर्माण झाला. कशी बशी मनधरणी केली, कसं बसं पार्वतीला देवतांनी प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवती म्हणाल्या की एकतर हा बाल गणेश पुन्हा जिवंत व्हावा आणि तुम्ही सर्वांनी यांना गणाध्यक्षपदी नेमावं, यांचा अग्रपूजेचा मान असावा,

0: गणाध्यक्ष असावेत, सर्वाध्यक्ष असावेत, याशिवाय माझी प्रसन्नता नाही. भगवान शिवांच्या कृपेने देवदेवतांनी उत्तर दिशेकडे गेल्यानंतर जो सर्वप्रथम प्राणी भेटला त्या गजेंद्राचं मस्तक त्या बाल गणेशाच्या मस्तकावरती ठेवण्याकरता लावण्याकरता आणलं तेव्हा भगवंताचं स्वरूप द्विभुजात बालकाप्रमाणे मानवी देहाकृती आहे पण मस्तक मात्र गजमुख आहेत. बालक तर जिवंत झालं, बालकाला संजीवनी प्राप्त झाली तेव्हा या बाल गणेशाचं स्वरूप पाहिल्यानंतर देवदेवतांनी कैलास पर्वतावरती या बाल गणेशाचा जो अभिषेक केलाय दिव्य दिव्य वस्तूंनी, त्या दिव्य दिव्य वस्तूंनी केलेल्या अभिषेकांनी देवदेवतांनी अनेक वरदान भगवान गणेशांना दिली. लक्ष्मी मातेने मोठा सुंदर भगवंताचं कौतुक केलं, गजाननाचं कौतुक केलं. सर्वांसमक्ष भगवान शिवांनी सर्वांनाच हे सांगितलं की ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वरूप भगवान गजानन आहेत. आम्हा तीनही देवतांच्या पूजनापूर्वी आधी गणेशाची आराधना आणि पूजा केली जाईल आणि जो या पद्धतीने पूजन अर्चन करणार नाही तो आमच्या पूजेचा अधिकारी नाही, त्याची पूजा आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे इथून पुढे लक्षात घ्यावं, हे सर्वाध्यक्ष आहेत, गणाध्यक्ष आहेत, त्यांचीच पूजा सर्वप्रथम केली तर आम्ही प्रसन्न होऊ, तर आम्हाला आनंद प्राप्त होईल. आमचं आणि त्यांचं स्वरूप वेगळं नाही. शिवपुराणामध्ये असं भगवान वेदव्यासांनी कथा लिहिली आहे, देवी भागवतामध्ये भगवंताने लिहिलेली कथा, भगवान वेदव्यासांनी लिहिलेली कथा याही पेक्षा वेगळी आहे. भगवान श्रीकृष्णांच्या प्रसादाने भगवान शिवशंकरांना जो पुत्र प्राप्त झाला ते भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप गजानन आहे. या सगळ्या कथांचा अभिप्राय एकच असतो. आपण म्हणू ही कथा खरी का ती कथा खरी, आम्हाला खरं खोटं करण्यातच आनंद आहे. आम्हाला त्या सांगितलेल्या कथांचा अभिप्राय पूर्णपणे उलगडत नाही, मग ही अशी खरी का खोटी गोष्ट येते. अभिप्राय हा आहे की सर्वत्र परमेश्वराचं एकच तत्व आणि स्वरूप आहे ते लक्षात आणून देण्याकरता कथांची गुंफण कशीही वेडीवाकडी वेगळी वेगळी केलेली असली तरी भगवान श्रीकृष्णांच्या प्रसादाने भगवान शिवशंकरांना पुत्र झाले. शिवपुराणात कथा येते भगवान शिवांच्या प्रसादाने भगवान श्रीकृष्णांना सांब नावाचा पुत्र झालेला आहे. परस्परांचं एकमेकांचं असलेलं जे अद्वैत तत्व आहे, द्वैत नाहीच, दुजाभाव नाहीच, याकरता या सगळ्या कथांची गुंफण वेदव्यासांनी मोठी मनोरंजक पद्धतीने केलेली आहे. दोनही कुमार माता पित्यांना मोठा आनंद देत आहेत, माता पित्यांसमवेत आनंदाने कैलासावरती राहत आहेत, हा कुमारखंड आहे. यांच्या बाललीलांच्या मोठ्या कथा गोड गोड, हे दोघेही साधारण 11 वर्षाचे झालेले होते. अशा वेळी दोघांमध्येही एक विवाद उत्पन्न झाला, मी लग्न करणार, मी लग्न करणार, दोघही जण. आता काय असतं आपल्याला माहिती आहे, ह्या सगळ्या बाललीलांचंच वर्णन आहे आणि अगदी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रमाणे. मोठा म्हणाला मला विवाह करायचा, त्याला वाटला हा विवाह म्हणजे काहीतरी प्रकारे, धाकटा म्हणाला मलाही विवाह करायचा. आपल्या घरातही तसं असतं. जर मोठा भाऊ कॉलेजला जाऊ लागला तर छोटा म्हणतो मी पण कॉलेजला जाणार. आता कॉलेज म्हणून काय प्रकार असतो त्याला काही माहिती नाही. माता पार्वती आणि शिवशंकर तर अगदी लीला कौतुकी आहेत. म्हणाले असो दोघांनाही लग्न करायचंय, म्हणाले हो. भगवान गजानंतर हट्टाला पेटले, म्हणाले ते जरी माझे मोठे, अरे आधी मोठ्या बंधूंचा विवाह ते नाही मला माहिती, मला विवाह करायचा. मग मात्र मोठ्या समजुतीची भूमिका घेत माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांनी दोघांनाही समजून सांगितलं या तुमच्या वादावरती एक तोडगा आहे. म्हणाले काय, तुम्ही दोघांनी आम्ही सांगितल्या पद्धतीने जर काही काम करून दाखवलं तर आम्ही तुमचा दोघांचा कोणाचा विवाह होईल यावरती निर्णय देऊ शकतो. मग काय करायचंय. भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीने दोघांनी एका वेळी सांगितलं की बघा मुलांनो, जो कोणी 3 वेळा पृथ्वीची परी, कुठे 7 वेळा आहे कुठे 1 वेळा आहे त्याच्याशी काही कर्तव्य आहे का? सिद्धांताची कर्तव्य. म्हणाले मी 3 वेळा केली का 7 वेळा केली का 1 वेळा केली, पृथ्वीची परिक्रमा 3 वेळा करून जो कोणी आधी आमच्यापाशी येऊन पोहोचेल त्याचा विवाह निश्चित, तो त्याचा विवाह आधी होईल. आता आपल्याला ती मनोरंजक कथा माहिती आहे, तर जे शेवटी येणार आहे ना त्या तात्पर्याकडे आपल्याला जायचंय. बघा रंजनाकरता कथा खूप वाढवता येते, सांगता येते, कथेतनं रंजन नाही आवश्यक आहे, कथेतनं उद्बोधन आहे. कार्तिक कुमार म्हणाले, तुझं वाहन तर मूषक आहे, तो तर अत्यंत हळुवार चालतो, माझं वाहन मयूर आहे, वेगाने चालतो, पृथ्वीची परिक्रमा करून तर मीच अगोदर येणार यात शंका नाही, माझा विवाह निश्चित. कार्तिक कुमार निघून गेले पृथ्वीच्या परिक्रमेला. बाल गणेशांनी माता पित्यांना हाताला धरलं, एका सुंदरशा चौकामध्ये आणलं जिथे वेदी बनवलेली होती, सुंदरशी जागा तयार केलेली होती, आसन तयार केलेलं होतं, त्या आसनावरती दोघांना बसवलं आणि म्हणाले की माझं जरा माझ्या मनानुसार करा, इथे थोडा वेळ बसा. त्या आसनाला सुंदरशी प्रदक्षिणा करण्याचा मार्ग होता. तर बाल कौतुकवश दोघही माता पिता आसनावरती बसलेले आहेत आणि भगवान गजानन त्या दोघांनाही तीन वेळा मोठी आदरभावाने परिक्रमा करते झाले आणि हात जोडून माता पित्यांसमोर येऊन उभे राहिले, म्हणाले मी सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी परिक्रमा केली आहे, माझा विवाह करा, मी तुमचा पण तुम्ही सांगितलेलं कार्य पूर्ण केलंय. देवदेवता उपस्थित आहेत, ब्रह्मादी गण उपस्थित आहेत, या सगळ्या बाललीलांचा आनंद घेत आहेत. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती साश्चर्य भगवान गजाननांना विचारतायत की हे कसं काय, आमची प्रदक्षिणा करणं म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा. कालांतराने कार्तिक कुमार येऊन उपस्थित झाले, म्हणाले मी पण कार्य पूर्ण केलंय, म्हणाले असं होणार नाही, आधी मी केलेली आहे, तुम्ही मागवून आला. मोठी कथा आहे, ऐकलेली आहे आपण. कार्तिक कुमारांकडे सगळ्यांनीच बोट दाखवलं की म्हणाले खरंच त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, इथे तर तुम्ही माता पित्यांची परिक्रमा केली आहे, हे गजानन हे समजवून सांगा. भगवान गजाननांचं वाक्य आहे की माता हे तीर्थ आहे, पिता हे तीर्थ आहे, अशा तीर्थांची उपेक्षा करून जगातल्या कितीही परमपावन तीर्थांच्या यात्रा कितीही केल्या तरी त्या यात्रांचं पुण्य माता पित्यांच्या सेवेच्या बरोबरीने होत नाही. आम्हाला या सगळ्या कथेतनं तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. भगवान गजानन म्हणाले की मातेच्याकडे पित्यांकडे सर्व तीर्थ, त्यांच्या चरणातच सर्व तीर्थ निवास करतात. माता पृथ्वी संप्रमाणे आहे, पृथ्वीचं एक नाव आहे सारा सोहा, ती सहन करते म्हणून सोहा, ती सर्व सारात्मक आहे, तिच्यापासून मिळणाऱ्या सर्व वस्तू आहेत ती सारा. माता क्षमाशील आहे, पृथ्वी क्षमाशील आहे, मातेकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे पृथ्वीकडे आहेत आणि पृथ्वीकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे मातेकडे, ती सांभाळ करते, ती जन्माला घालते, ती आजन्म सांभाळते, तिच्यामुळेच या पृथ्वीवरती वावरता येतो. पृथ्वी आणि माता यांच्यामध्ये भगवान गजानन म्हणाले मला अंतर नाहीये. कौतुकवश भगवंताचा शिवशंकरांनी दावा मान्य केला, माता पार्वतीने दावा मान्य केला, रिद्धी सिद्धी या दोघांची भगवान गजाननांचा विवाह झाला. फुरगटून कार्तिक कुमार तिथून मेरू पर्वताच्या उत्तर दिशेला निघून गेले. तो जो काही सुंदरसा पर्वत आहे त्याला मल्लिकार्जुन पर्वत असं म्हणतात.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 सप्टेंबर. नाम अभिमानाचा नाश करतं. दुसऱ्याचं घर जळलं हे कळल्यावर एकाने त्याला पत्र लिहिलं की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावं. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला. लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं नसावं. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावं. माझं करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचं स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं, म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावं. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असं मानावं. खोटं करते पण घेतल्यामुळे खरं रडावं लागतं. लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावं. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असं म्हणून रामाला शरण जावं. जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधनं सांगितली आहेत त्याचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकं वर काढित असतो पहा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचं लग्न 5-6 वर्ष कुठेही जमू शकलं नाही. पुढे तिचं लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचं लग्न मी थाटात करून टाकलं. त्यावर त्याला कोणी विचारलं, मग 2-4 वर्ष आधीच का नाही केलं? तेव्हा तो म्हणाला, त्यावेळी नाही जमलं. मग आता जमलं म्हण की मी केलं असं कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणं हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितलं आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचं नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावं लागत नाही. तसंच एकदा रामाच्या पायावर डोकं ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असं अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारं आपलं प्रत्येक कर्म हे त्याचंच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही, म्हणून होईल ते कर्म त्याचंच मानावं. कोणतंही कर्म अर्पण केलं असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसं न व्हावं. सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहणार आहोत. आज आपण 61वा श्लोक घेतोय. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. समर्थ काय म्हणतात, सामान्य मनुष्य काय करतो आणि त्याचा परिणाम काय होतो ते ह्याच्यात सांगितलेलं आहे. उभा कल्पवृक्षातळी, कल्पवृक्षाच्या खाली बसलेलं आहे, त्याच्या सावलीला बसलेलं आहे, आणि दुःख आहे आणि दुःखाचा विचार करतोय. वास्तविक कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी या सगळ्याचे उल्लेख समर्थांनी केलेले आहेत. कल्पवृक्षामध्ये जी आपण कल्पना करावी त्याप्रमाणे घडत असतं. आता इथं सामान्य संसारी मनुष्य जो आहे, बद्ध पुरुष जो आहे, तो सारखा जो चिंतन करत असतो ते दुःखाचं. वस्तुतः माणसाने आनंदाचे क्षण आठवावेत आणि दुःखाचे क्षण ताबडतोब विसरून जावेत. तो कप्पा बंद करून टाकावा. त्याच्याऐवजी सारखं दुःखाचं चिंतन करत राहिलं तर त्याच्या अंतरात दुःखच भरून राहतं. म्हणून संतही नेहमी सांगत असतात, आनंदात राहा, आनंदात राहा. आनंदात राहिला की तो जीव आत्म्याच्या जवळ राहतो, आणि दुःख करायला लागला की देहबुद्धीवर येतो. हा एक विचार जर मनात आपण पक्का ठसवला तर पुढच्या पुष्कळ श्लोकांचा अर्थ आपल्याला कळायला सोपा जातो. या ठिकाणी ते म्हणत आहेत, कल्पवृक्षाचा सावलीला बसलाय आणि हा दुःख वाहतोय, त्यामुळे त्याच्या अंतरामध्ये दुःखच भरून राहतं, आनंद भरून राहत नाही. आणखीन काय करतो तो, तर जनी सज्जनी वाद हा वाढवावा. त्याचा परिणाम पुढे मागुता शोकजीवी धरावा. जी मंडळी जनी म्हणजे लौकिकामध्ये समाजात वावरताना, सज्जनी सज्जनांच्या ठिकाणी, संत सत्पुरुषांच्या ठिकाणी गेल्यावर देखील वाद हा वाढवावा. हा वादच वाढवत राहतात, दुःखाची चर्चा करत राहतात. संतांच्याकडे किंवा सत्पुरुषांच्याकडे कोणी एखादी व्यक्ती गेली आणि त्यांनी विचारलं कसं काय आहे किंवा असं काय, तर ते संसाराचं रडगाणं सांगत राहतात. संसारात किती दुःख आहेत, काय झालं आहे, काय नाही, महाराज तुम्ही जरा त्याच्याकडे बघा. वास्तविक संत संसारातलं सांगायला बसलेले नसतात, ते संसारातून बाहेर कसं पडायचं ते सांगायला असतात. पण ते विचारायला कोणी जातच नाही, त्याच्याऐवजी संसारातलं सांगत बसतात. त्याचा परिणाम काय होतो, पुढे मागुता शोकजीवी धरावा. त्याचा परिणाम असा होतो की दुःखाचं चिंतन केल्यामुळे त्या जीवाला शोक, झालेल्या गोष्टींचा पश्चाताप, हेच पुन्हा पुन्हा येत राहतं. म्हणजे वस्तुतः संतांना असं वाटत असतं की दुःख बाजूला टाकावं, पश्चातापसुद्धा सारखा करायचा कारण नाही. एकदा झाला पश्चाताप किंवा हे आपलं चुकलं, आता तेच पुन्हा पुन्हा जे झालेली चूक उगाळत बसायची नाही, तर पुन्हा ती चूक होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आणि मनाची उद्विग्नता घालून पुन्हा आनंदात शांत कसं राहता येईल ते पाहायचं. म्हणून ह्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं आहे की काय नेमकं होतं आहे आणि काय करायला पाहिजे, तर ते पुन्हा येणार आहे. तर पुढचे 2-3 श्लोक असंच आहेत की काय करायला पाहिजे हे न कळल्यामुळे अज्ञानी जीव काय करत राहतो ते सगळं सांगितलेलं आहे. ते आपण एक एक श्लोक पुढे बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्ती रचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोतेहो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
0: ऐकूया कवी सुधांशु यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांची सर्व प्रकारे काळजी घ्यायचे, त्यांच्या मनोकामना पूर्ण करायचे। गावात नरसाप्पा या नावाचा एक सुतार होता। स्वामींच्या दर्शनाला तो रोज यायचा, येताना आवर्जून फुलं आणायचा। स्वामींच्या चरणांवर फुलं अर्पण करून स्वामींना तो साष्टांग नमस्कार घालायचा। थोडा वेळ बाजूला उभा राहून स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यात तो साठवायचा आणि स्वामींनी त्याच्याकडे पाहून आशीर्वाद दिला की हळूच आनंदाने कामाला निघून जायचा। स्वामींना कधी लहर आली की स्वामी नरसाप्पा सुताराच्या घरी जायचे। तो दिवस नरसाप्पा सुताराचा दिवाळीचा असायचा। त्या दिवशी नरसाप्पा आपल्या घरात नैवेद्य करायचा, स्वामींची पाद्य पूजा करायचा, स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा। स्वामींची स्वारी नरसाप्पाच्या घरी अशीच एकदा गेली होती। त्या दिवशी काय झालं तर नरसाप्पाची म्हैस व्याली आणि रेडकू झालं। जन्मता क्षणीच ते तडफडून मेलं। खरं तर नरसाप्पाची ही म्हैस मरत वांझच होती। आजपर्यंत हे 4-5 वेळा घडलं होतं। म्हैस व्यायची आणि जन्मलेलं रेडकू ताबडतोब गतप्राण व्हायचं। परंतु नरसाप्पाने कधीच स्वामींना आपली ही व्यथा सांगितली नव्हती। स्वामी असतानाच म्हैस व्याली आणि जन्मलेल्या रेडकाने तडफडत तडफडत डोळे पांढरे केले, म्हणून नरसाप्पाने हे सारं स्वामींना सांगितलं। नरसाप्पाच्या डोळ्यात दुःखाश्रू होते। तो म्हणाला, स्वामी, तुम्ही असताना म्हैस व्याली तेव्हा मला वाटलं हे रेडकू तरी जगेल। स्वामी गोठ्यात गेले। त्यांनी रेडकाच्या अंगावर नुसता हात ठेवला। रेडकू ताडकन 4 पायांवर उभं राहिलं। म्हैस हे व्याकुळ डोळ्यांनी बघत होती। आपलं रेडकू जिवंत झालं हे म्हशीला कळलं। ती स्वामींच्या जवळ गेली, स्वामींभोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हशीने आपले पुढचे 2 पाय खाली वाकवून स्वामींना वंदन केलं। स्वामींनी म्हशीच्या मस्तकावर हात ठेवला। त्या क्षणी म्हैस मनुष्यवाणीत बोलू लागली, स्वामी, माझी तपश्चर्या फळाला आली, मला मुक्ती हवी। मनुष्य जन्म मिळाला तर मला तुमची सेवा करता येईल। स्वामी म्हणाले, 5 वर्षांनी तो क्षण येईल। आजपासून तू रोज सायंकाळी माझ्याजवळ ये, लोटाभर दूध दे, म्हणजे मला तुझी भक्ती पावली असं मी समजेन। नरसाप्पा हे पाहून हर्षभरित झाला। स्वामींची कृपा झाली होती। पशु स्वामींचा भक्त आहे ही बातमी अक्कलकोट भर पसरली आणि सुताराच्या घरासमोर गर्दी जमली।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तसं पाहिलं तर बासरी ही पोकळ लाकडाची असते, परंतु प्राण भरली फुंकर मारली की त्याच पोकळ नळीतून अमर संगीत निर्माण होतं। त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात नामाची प्राण भरली फुंकर मारली की संपूर्ण अस्तित्वाचं प्रार्थनेत रूपांतर होतं, हे कधी विसरू नका। प्राण भरलं नाम अंतःकरणात सदैव राहणं साधकाला अत्यंत आवश्यक आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 सप्टेंबर. नाम अभिमानाचा नाश करत. दुसऱ्याचं घर जळलं हे कळल्यावर एकाने त्याला पत्र लिहिलं की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावं. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला. लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असं नसावं. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावं. माझं करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचं स्मरण करूया. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं, म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावं. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असं मानावं. खोटं करते पण घेतल्यामुळे खरं रडावं लागतं. लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावं. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असं म्हणून रामाला शरण जावं. जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. त्यांनी समाधानाचे म्हणून जी काही साधनं सांगितली आहेत त्याचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकं वर काढित असतो पहा. एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली. दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचं लग्न 5-6 वर्ष कुठेही जमू शकलं नाही. पुढे तिचं लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचं लग्न मी थाटात करून टाकलं. त्यावर त्याला कोणी विचारलं, मग 2-4 वर्ष आधीच का नाही केलं? तेव्हा तो म्हणाला, त्यावेळी नाही जमलं. मग आता जमलं म्हण की मी केलं असं कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणं हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितलं आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचं नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावं लागत नाही. तसंच एकदा रामाच्या पायावर डोकं ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असं अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारं आपलं प्रत्येक कर्म हे त्याचंच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही, म्हणून होईल ते कर्म त्याचंच मानावं. कोणतंही कर्म अर्पण केलं असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसं न व्हावं. सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणात श्री गणेशाविषयी सांगितलेली माहिती जाणून घेत आहोत. गणपतीला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्व नाही असं गवत त्याने स्वतःचं मानलं आणि त्याचं मूल्य वाढवलं. नेता आणि तत्ववेत्ता ज्यांना काही महत्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरं, दुर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही, रंगविरहित सुगंधविरहित ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही असं कर्म देखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिलं तर ते त्याला आवडतं. गणपतीला लाल फूल प्रिय आहे. लाल रंग क्रांतीचा सूचक आहे. नेता आणि तत्ववेत्ता यांना दैवी क्रांती प्रिय असते हे स्वाभाविक आहे. शिवाय आपण गणपतीला तांदूळ वाहतो. तांदूळाला संस्कृतात अक्षता असं म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा, जो खंडित नाही तर अखंड आहे. देशाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचं दर्शन अक्षता वाहण्यात आहे. गणपतीला वक्रतुंड म्हणतात. वाकडं तिकडं चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे. या गणाचा पती मन आहे. कोणतंही कार्यसिद्धीला न्यायचं असेल तर आपला गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजनाचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत आणि स्थिर करायचं, ज्याच्यामुळे काही विघ्न उभी न व्हावीत आणि कार्य सरळपणे पार पडावं. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचं विसर्जन आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो. जे शांत आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात आणि सगुणाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. जीवनातही व्यक्तिपूजेपासून सुरुवात करून तत्वपूजेत त्या आरंभाचं आपण पर्यवसन केलं पाहिजे. शेवटी आपण तत्वच प्रमाण मानलं आहे. याचा सारांश असा, गणपतीचं विसर्जन म्हणजे विराट पूजेचा आरंभ. सर्वांमध्ये परमेश्वर पाहणे आपल्याला कदाचित कठीण जाईल. अशा वेळेस सगळेजण भगवंताचे आहेत आणि म्हणूनच ते माझे बंधू आहेत, आपले सर्वांचे दैवी नाते आहे एवढे तरी आपण अवश्य समजू शकतो. ओंकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचं काम गणपतीच्या मूर्तीनं केलं आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अकार म्हणजे गणपतीने घातलेलं पद्मासन, उकार म्हणजे विशाल पोट आणि मकार म्हणजे त्याचं मस्तक, अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केली आहे. घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ एकता आणि संघटनेच्या भावनेने करण्यात आला आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती आणि मंगलमूर्ती गणेश नेता आणि तत्ववेत्ता यांचं आदर्शरूप आहे. ज्या ऋषींनी गणपती पूजनाद्वारे जीवनाचं असं अलौकिक दर्शन घडवलं, तसंच ते दर्शन जीवनात साकार करून अनंत विघ्न पार करण्याचं सामर्थ्य दिलं, त्या ऋषींना आपले अनंत प्रणाम. शिवपुराणामध्ये श्री गणेशाच्या जन्माच्या वेळेची कथा आहे. ज्यावेळेस पार्वतीनंदन पुन्हा एकदा जिवंत झाला, त्यानंतर इंद्रादी सर्व देव शिवाची स्तुती करू लागले आणि भक्तिभावाने श्री गणेशाला बरोबर घेऊन शिवांच्याकडे गेले. त्यांनी अत्यंत कल्याण कामनेने भवानीच्या त्या बालकाला शिवाच्या मांडीवर बसवलं. तेव्हा शिवांनीही आपला करकमल त्याच्या मस्तकावर ठेवून हा माझा दुसरा पुत्र आहे असं सांगितलं. त्यानंतर गणेशाने उठून शिवांना वंदन केलं. पार्वती, ब्रह्मदेव, विष्णू, नारद, इतर ऋषी या सर्वांना प्रणाम करून त्यांच्याकडूनही उत्तम वर घेतला. त्रिलोकामध्ये जशी तीन देवांची पूजा होते, तशीच पूजा प्रथम गणेशाची होत राहील. अन्य देवांची पूजा प्रथम झाली तर पूजेचं फल व्यर्थ होईल असा तो वर होता. सर्व देवांनी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी त्या गणेशाला सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यावेळी गणेशाला आणखी वर देताना शिव म्हणाले, गिरिजानंदना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। आता तुला कोणी विरोध करू शकणार नाही। तू शक्तीचा पुत्र आहेस, म्हणून अत्यंत तेजस्वी आहेस। बालक असूनही तू फार मोठा पराक्रम केला आहेस, म्हणून तू सदा सुखी राहशील। विघ्ननाशाच्या कार्यात तुझं काम मोठं राहील। तू सर्वांना पूज्य होशील, माझ्या सर्व गणांचा अध्यक्ष होशील। गणेशवरा, तू भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला चंद्राचा उदय होताच जन्माला आलायस। त्या दिवशी रात्रीचा प्रथम प्रहर संपत होता, त्या दिवशी तुझं व्रत करायला पाहिजे। हे व्रत सर्व सिद्धी देणारं होईल। वर्षाच्या अंतापर्यंत पुन्हा जी चतुर्थी येईल तोपर्यंत मी सांगेन त्याप्रमाणे व्रताचं पालन करावं। ज्यांना सुखाची कामना आहे त्यांनी चतुर्थीच्या दिवशी भक्तिपूर्वक विधीसहित तुझं पूजन करायला हवं। श्रोते हो, शिवपुराणातल्या श्री गणेश जन्माविषयी आपण माहिती जाणून घेतली। शिवपुराणातल्या अजूनही इतर गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहणार आहोत. आज आपण 61वा श्लोक घेतोय. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. समर्थ काय म्हणतात, सामान्य मनुष्य काय करतो आणि त्याचा परिणाम काय होतो ते ह्याच्यात सांगितलेलं आहे. उभा कल्पवृक्षातळी, कल्पवृक्षाच्या खाली बसलेलं आहे, त्याच्या सावलीला बसलेलं आहे आणि दुःख आहे आणि दुःखाचा विचार करतो आहे. वास्तविक कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी या सगळ्याचे उल्लेख समर्थांनी केलेले आहेत. कल्पवृक्षामध्ये जी आपण कल्पना करावी त्याप्रमाणे घडत असतं. आता इथं सामान्य संसारी मनुष्य जो आहे, बद्ध पुरुष जो आहे, तो सारखा जो चिंतन करत असतो ते दुःखाचं. वस्तुतः माणसाने आनंदाचे क्षण आठवावेत आणि दुःखाचे क्षण ताबडतोब विसरून जावेत. तो कप्पा बंद करून टाकावा. त्याच्याऐवजी सारखं दुःखाचं चिंतन करत राहिलं तर त्याच्या अंतरात दुःखच भरून राहतं. म्हणून संतही नेहमी सांगत असतात, आनंदात राहा, आनंदात राहा. आनंदात राहिला की तो जीव आत्म्याच्या जवळ राहतो आणि दुःख करायला लागला की देहबुद्धीवर येतो. हा एक विचार जर मनात आपण पक्का ठसवला तर पुढच्या पुष्कळ श्लोकांचा अर्थ आपल्याला कळायला सोपा जातो. या ठिकाणी ते म्हणत आहेत, कल्पवृक्षाचा सावलीला बसलाय आणि हा दुःख वाहतोय त्यामुळे त्याच्या अंतरामध्ये दुःखच भरून राहतं, आनंद भरून राहत नाही. आणखीन काय करतो तो, तर जनी सज्जनी वाद हा वाढवावा. त्याचा परिणाम पुढे मागुता शोकजीवी धरावा. जी मंडळी जनी म्हणजे लौकिकामध्ये समाजात वावरताना, सज्जनी सज्जनांच्या ठिकाणी, संत सत्पुरुषांच्या ठिकाणी गेल्यावर देखील वाद हा वाढवावा. हा वादच वाढवत राहतात, दुःखाची चर्चा करत राहतात. संतांच्याकडे किंवा सत्पुरुषांच्याकडे कोणी एखादी व्यक्ती गेली आणि त्यांनी विचारलं कसं काय आहे किंवा असं काय, तर ते संसाराचं रडगाणं सांगत राहतात. संसारात किती दुःख आहेत, काय झालं आहे, काय नाही, महाराज तुम्ही जरा त्याच्याकडे बघा. वास्तविक संत संसारातलं सांगायला बसलेले नसतात, ते संसारातून बाहेर कसं पडायचं ते सांगायला असतात. पण ते विचारायला कोणी जातच नाही, त्याच्याऐवजी संसारातलं सांगत बसतात. त्याचा परिणाम काय होतो, पुढे मागुता शोकजीवी धरावा. त्याचा परिणाम असा होतो की दुःखाचं चिंतन केल्यामुळे त्या जीवाला शोक, झालेल्या गोष्टींचा पश्चाताप हेच पुन्हा पुन्हा येत राहतं. म्हणजे वस्तुतः संतांना असं वाटत असतं की दुःख बाजूला टाकावं, पश्चातापसुद्धा सारखा करायचा कारण नाही. एकदा झाला पश्चाताप किंवा हे आपलं चुकलं, आता तेच पुन्हा पुन्हा जे झालेली चूक उगाळत बसायची नाही, तर पुन्हा ती चूक होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आणि मनाची उद्विग्नता घालून पुन्हा आनंदात शांत कसं राहता येईल ते पाहायचं. म्हणून ह्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं आहे की काय नेमकं होतं आहे आणि काय करायला पाहिजे, तर ते पुन्हा येणार आहे. तर पुढचे 2-3 श्लोक असंच आहेत की काय करायला पाहिजे हे न कळल्यामुळे अज्ञानी जीव काय करत राहतो ते सगळं सांगितलेलं आहे. ते आपण एक एक श्लोक पुढे बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना

0: कथा आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्ती सुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्ती रंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: पतिव्रता धर्मातली वाक्य फार सुंदर सुंदर आहेत. कठोर भाषण करू नये, पतीला प्रिय असलेला शृंगार करावा, नित्य पती समवेत राहण्याचा प्रयत्न करावा, तो दूरदेशी असताना आपण शृंगार करू नये, इतरांशी अधिक बोलू नये, सगळे आचार धर्माच्या दृष्टीने सांगितलेले विषय आहेत. आपण त्याचा उपहास करू, म्हणाले आजच्या काळात याची काही गरज नाहीये, समाजाच्या मनाविषयी काही बोलायचं नाही, समाजाच्या धरणांविषयी काही बोलायचं नाहीये, जे शास्त्र आहे त्या शास्त्राविषयी बोलायचं. म्हणाले पतीची सेवा, पतीची उपासना हीच शिवसेवा आहे. पत्नी करता पती हाच शिवस्वरूप आहे. यातला गर्भितार्थ आपल्याला कळला तर अधिक बरं होईल. शब्दार्थाने आपण म्हणू की हा पती हाच आमचा शिव आहे, तेवढ्या पुरताच आमच्या मनामध्ये विचार येईल, तर तो नाहीये. त्या आतही असलेला जो काही गर्भित अर्थ आहे त्या अर्थाकडे वळवलं जातं. काय असतं, समाजाची एक धारणा अशी असते, समाजाची एक पद्धती अशी असते जी आपल्याला आजकाल सुद्धा पाहायला मिळते, की जे आपल्यापाशी आहे त्या आपल्यापाशी असणाऱ्या वस्तूंचं म्हणजे हातचं सोडायचं आणि पळत्याच्या पाठीमाग लागायचं. अगदी बोललं तर रागावू नका, आपल्या घरात असलेल्या तीर्थाचं उपेक्षा करायची आणि वेगवेगळ्या गुरूंचा उपदेश घेत फिरायचं, आणि आमचे गुरु हे, आमचे गुरु ते, त्यांनी आम्हाला अमुक सांगितले, त्यांनी आम्हाला तमुक सांगितले, इतक्या माळा इतक्या ठिकाणी जाणं, अमुक व्रत अमुक धमुक, माफ करा क्षमा करा. या व्यासपीठाचा आणि आपल्या सगळ्यांचा समादर करत समाजाला ही जाणीव द्यावीशी वाटते की या असल्या सगळ्या उपायांनी अध्यात्म बिलकुल होत नसतं. आणि ज्यांची कोणाची अशी समजूते की अशा प्रकारे गुरु करणं आणि गुरूंच्या सगळ्या सल्ल्यानुसार फिरणं, देवदेवतांची उपासना करणं, तीर्थाटन करणं, क्षेत्रावरती जाणं, तिथल्या पारायण उत्सवांना उपस्थित होणं, याला अध्यात्म म्हणतात, तर हातचं सोडून पळत्याच्या पाठीमाग लागणं या पलीकडे दुसरा प्रकार नाही. त्यामुळे या वाक्याचा खोल अर्थ आपण आपल्या मनाशी करून घ्यावा की तीर्थ घरामध्ये उपलब्ध आहेत, पती हाच शिवस्वरूप आहे. त्यामुळे पार्वती, आपल्या पतीची उपासना करण्याकरता, पतीची आराधना करण्याकरता, पतीची सेवा करण्याकरता तत्पर राहा. बाकीची मोठी सुंदर सुंदर वाक्य आहेत. पतिव्रतेचं दर्शन आणि स्पर्श, स्पर्श म्हणजे चरण स्पर्श. पतिव्रता ज्या वस्तूला स्पर्श करेल त्या पतिव्रतेच्या दर्शनामध्ये पापनाशक शक्ती आहे. आमच्या आर्य धर्मशास्त्राने सांगितलेला हा सखोल विचार आहे. या विषयावरती चिंतन करायची वेळ आली तर आपल्याला आपली सगळी संहिता बाजूला ठेवावी लागेल आणि आपण त्याचा विचार करत बसू एवढं, कारण समाज मनाच्या धारणेमध्ये एवढे बदल झालेले आहेत की त्या सगळ्या बदलांचा कुठे उहापोह करायचा. पण या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींचा आमच्या एकूण समाजाकरता, सामाजिक स्थितीकरता किती उपयोग आहे ते आम्हाला आजकालच्या उच्छृंखल झालेल्या पिढीकडे पाहून लक्षात येईल. बांधून ठेवण्याकरता हे विचार सांगितलेलेच नाहीयेत, कुणी कोणाला बांधून घातलेलं नाही. मग मग ज्याचं एक छान चौकोनी कुटुंब आहे, ज्याचा आपला एक सुंदरसा आकार आहे, त्या कुटुंब व्यवस्थेला परिपूर्ण करण्याकरता, प्रगल्भ त्यालाच धरून चालण्याकरता ही मांडलेली व्यवस्था काय चुकीची आहे? जर अशा प्रकारे स्त्रियांचा समादर करण्याकरता ती पतिव्रता आहे म्हणून जेव्हा समाजाला हे लक्षात येतं, तेव्हा आले पतिव्रतेकडे असलेलं समाजाचं पाहण्याचा खरोखरच दृष्टिकोन वेगळाच असतो. तिच्या ताकदे किती पवित्र करून टाकते, तिच्या ताकदे किती दुरितांचा क्षय करते, पापनाशन शक्ती आहे, ते एक तीर्थ आहे. जसं पती तीर्थ आहे, तशी पतिव्रता एक तीर्थ आहे. भार्या आहे सगळ्या सुखाचं मूळ आहे म्हणून सुंदर वाक्य आहे, भार्या मुलं गृहस्थस्य, भार्या मुलं सुखस्य च, भार्या धर्मफला वाप्त्यै, भार्या संतान वृद्ध्यै. आपण ठळक ठळक गोष्टींवरती विचार करू, आपल्याला हे सगळं आपल्या पुराणांमधनं मांडलेलं जे शास्त्र आहे त्याच्यावरती प्रगाढ अनाथ आदर निर्माण होईल. भगवान श्रीरामांच्या जीवनामध्ये सुद्धा असा प्रसंग आला, जेव्हा भगवान श्रीरामांनी राजधर्माची मर्यादा पालन करायची म्हणून कोणी एखाद्या प्रजेतल्या लोकांनी, प्रजाजनाने घेतलेल्या आक्षेपामुळे भगवती सीतेचा त्याग केला, तेव्हा भगवंताला जेव्हा यज्ञानुष्ठान करण्याची वेळ आली तेव्हा ऋषी मंडळींनी सांगितलं, भार्या असेल तर अधिकार आहे, नाही तर आपण राजाधिराज असाल, आपल्याला या कर्मानुष्ठानाचा अधिकार नाही. सुवर्णाची सीता घडवावी लागलेली, आपण कथेतनं दुसरंच गोष्टी घेत असतो पण अभिप्राय ज्या गोष्टी करतायत त्याच्याकडे जात नाही. सुवर्णाची सीता घडवावी लागली आणि ती सुवर्णाची सीता माझी भार्या आहे म्हणून भगवंताला सर्व विधी करावे लागले. ती सुवर्णाची घडवली, मूळ बोलवली असती, हा तुमचा सगळा वाद जाऊ द्या, पण सिद्धांत हा आहे की कार्याला अधिकार जोपर्यंत तो गृहस्थाश्रमी आहे आणि योग्य रीतीने गृहस्थाश्रम करतोय त्याच्या करता आहे. हे भगवान श्रीरामांच्या बद्दल आहे. भार्या मूलम म्हणाले, भार्या ही सर्व सुखाचं कारण आहे. अनेक सुंदर सुंदर वाक्य आहेत. यथा गंगावगाहेन शरीरम पावनम भवेत तथा पतिव्रताम दृष्ट्वा सकलम पावनम भवेत. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जशी अंतर्बाह्य शुद्धी प्राप्त होते तशी पतिव्रतेच्या दर्शनाने अंतर्बाह्य शुद्धी आहे. समाजाला धारण करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. मोठे सुंदर सुंदर वाक्य या सगळ्याच असणाऱ्या पतिव्रता धर्मामध्ये त्या सुंदरशा ब्राह्मणीने मी काही ठळकत गोष्टी आपल्या समोर ठेवल्या, कारण विषय आज खूप मोठा आहे. आपण सगळे जे काही आपले कुसंस्काराचे चष्मे, तर्कदुष्ट दृष्टी या सगळ्या बाजूला ठेवून या पुराणांकडे शुद्ध दृष्टीने आणि सांगितलेल्या उपदेशाकडे शुद्ध दृष्टीने पहा. आचार सगळा आम्हाला जमणारच नाही, कारण आता अंतरच एवढं पडलेलं आहे आचार शास्त्रात आणि काळामध्ये. मग निदान आंतरिक का होईना त्याची स्थिती बाणवून घेऊ. मनामध्ये निदान त्याच्याबद्दल आदर नाही वागता येणार, ठीक आहे, आम्ही मान्य केलं की अशा पद्धतीने सांगितलेल्या शास्त्रानुसार वागता येईलच. परब्रह्म परिभ्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती होऊन गेले, त्यांनी सांगितले की यतिधर्म यानंतर कलियुगात नसावा. त्यांच्यानंतर यतिधर्माचं आचरण करणारं, एवढं कठोर व्रत पालन करणार आस्थागायत कोणी झालेलं नाही, म्हणून त्यांनी हे सांगून टाकलं की हा जो काही गुरुचरित्रामध्ये सांगितलेला आचार आहे हा सहसा कोणाला जमणार नाही. भक्तिभावाचा शुद्ध आचार, भगवंताच्या नामस्मरणाचा आचार केला तरी कलियुगामध्ये उद्धार आहे. म्हणूनच संत सज्जन सगळे मंडळी के जाऊ द्या, त्या आचाराकडे जाऊ नका, नामस्मरणावरती एकाग्र व्हा, भगवंताच्या भक्तिप्रेमावरती एकाग्र व्हा म्हणून सांगतात. या सांगितलेल्या आचार धर्मामध्ये आम्ही आमची आंतरिक स्थिती जरी तयार केली तरी पुष्कळ आहे. पार्वतीची पाठवणी करण्यात आलेली होती. पार्वती भगवान शिवशंकरांबरोबर कैलास पर्वतावरती आहे. कुमार खंडामध्ये आपण प्रवेश करतो. ही चतुर्थ संहिता आहे, रुद्र संहितेतल्या चतुर्थ भाग, दुसऱ्या संहितेतला चौथा भाग, उपविभाग. यामध्ये भगवान कार्तिकेयांचा जन्म आणि भगवान गणेशांचा जन्म वर्णन केलेला आहे. भगवंताचं जे काही दिव्य तेज आहे त्या दिव्य तेजाला माता पार्वती धारण करू शकल्या नाहीत, म्हणून पृथ्वी कृत्तिका नक्षत्रादी अग्नि इत्यादी स्वरूपात असणाऱ्या भगवंताच्या पार्वतीने धारण केलेल्या गर्भाचं पालन पोषण त्यांनी केलं. त्यामुळे या सहा माता कार्तिकेयांच्या असल्यामुळे या सहाही मातांना प्रसन्न करण्याकरता भगवान षडानन झाले असा उल्लेख आहे. आणि स्खलन झालं मातेच्या पार्वती मातेच्या गर्भामध्ये स्थापित झालेले होते पण जन्माला आणि पालन पोषणाला दुसऱ्या मातांकडनं त्यांचं पालन पोषण आणि जन्म घडलेला आहे म्हणून स्कंध असं नाव आहे. भगवंताचं नाव स्कंध आहे. काही अंतर नाही. भगवान शिवशंकरांच्या स्वरूपामध्ये आणि भगवान कार्तिकेयांच्या स्वरूपामध्ये काहीही अंतर नाही. आम्हाला जे लीला चरित्र सांगितलं जातं त्या लीला चरित्राचा भाग एक जो काही मनाला स्पर्श करून जातो तो असा आहे की भगवान शिवांचं जे मंत्रात्मक स्वरूप आहे त्या मंत्रांनी जर शरीर धारण केलं असतं तर ते कोणासारखं झालं असतं तर ते भगवान कार्तिकेयांसारखं झालेलं असतं, षडाननांसारखं. याही भगवान कार्तिकेयांबद्दल अर्थात काही शास्त्रानुसार भावना प्रचलित आहेत की कार्तिकेयांचं दर्शन घेऊ नये, कार्तिकेयांच्या दर्शनाला स्त्रियांनी जाऊ नये. आपल्या शास्त्रात तर काही मला कुठे हे निदान माझ्या अभ्यासापुरतं, मी कोणाचाही अनादर करत नाही. जिथे कुठे अशा शास्त्रामध्ये असं लिहिलेलं असेल शास्त्रात संपादित केलेल्या आजकालच्या लोकांनी सांगितलेल्या पुस्तकात नाही. वेदव्यासांचा उल्लेख, मार्कंडेय इत्यादी ऋषीमुनींच्या उल्लेखात असेल तर ते आपण स्वीकारू. व्रतवैकल्यांच्या पुस्तकांमध्ये तसं दिलेलं असतं, ते आजकालच्या मानवांनी दिलेलं आहे, त्याची तितकीशी प्रामाणिकता नाही. कारण दक्षिणेमध्ये भगवान कार्तिकेयांचं सुब्रमण्यम म्हणून स्वरूपामध्ये नित्य पूजन होतं. दक्षिणेतले लोक स्त्रिया भगवान कार्तिकेयांना वंदन करतात आणि शिवपुराणातही भगवान कार्तिकेयांची गजावल्ली म्हणून असलेली जी काही पत्नी आहे तिचाही उल्लेख आहे. स्कंद माता म्हणून तिचा शास्त्रामध्ये सुद्धा उल्लेख होतो. देवसेना ही त्यांची पत्नी आहे. त्यामुळे कार्तिकेयांच्या बद्दल मनामध्ये भीती बाळगण्याचं काही कारण नाही. आपल्या पुण्यात ते कार्तिकेयांचं मंदिर पर्वतीला आहे. आपण ते ठराविक दिवशी दर्शनाला जातो, त्या सगळ्या आचाराचा आदर करतो, अनादर करायचा नाहीये. पण शिवपुराणाच्या आधाराने भगवान कार्तिकेयांच्या बद्दल जर जाणीव करून घ्यायची झाली तर हा प्रसंग येतो. भगवान कार्तिकेय भगवंताच्या साऱ्या विद्यांचं तत्वांचं सगुण रूप आहे, मंत्रात्मक सगुण रूप आहे. भगवान कार्तिकेयांचा दिव्य असा जन्म होता, जन्म झालेला होता, प्रकटीकरण झालेलं होतं. ज्या तारकासुराला संपवण्याकरता देवतांनी आग्रहपूर्वक भगवंताला विवाह करा असं म्हटलं त्या तारकासुराचा विनाश करण्याकरता भगवान स्कंद देवांचे सेनापती झाले, देवसेना तिचे सेनापती झाले. आणि तारकासुराशी भगवंताने जे घनघोर युद्ध केलं ते षडानन स्वरूपाचे आहेत. शक्ती कुक्कुट अभय मुद्रा त्यांच्या नित्य असतात. मयुरावरती मयूर हे त्यांचं वाहन आहे. कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला. देवतांचा असलेला जो सगळा उपसर्ग आहे, देवतांना झालेला जो त्रास आहे तो सगळा निवारण केला. कार्तिकेयांच्या या पराक्रमाबद्दल मोठा आनंदी आनंद झाला. भगवान कार्तिकेयांची उपासना करणारे देवदेवता शिवस्वरूपामध्ये कार्तिकेयांची स्तुती करतायत. भगवान स्कंद कार्तिक कृतिकादी नक्षत्रांमुळे त्यांना कार्तिक असं नाव. स्कंद नावाची उत्पत्ती त्यांच्या जन्मामुळे आहे. षडानन हे त्यांचं स्वरूप आहे, सहा मुखांचे आहेत. म्हणून माता पार्वती आणि भगवान शिवांच्या गृहस्थाश्रमामध्ये कार्तिक कुमारांचा जशा काही लीला बाललीलांचा प्रसंग आहे तसा एक प्रसंग असा घडला की भगवान शिव आपल्या पार्षद गणांच्या सह कुठे परिभ्रमणा करता गेलेले होते. भगवती पार्वती आपल्या सखींसह आपल्या कैलास धामामध्ये आपल्या अंतःपुरात विहार करतायत. आपल्या अंतःपुरात आहेत. स्नानाची वेळ झाली म्हणून स्नाना करता जाताना त्यांनी आपल्या अंगावरच्या मळाचा अंगाच्या मलापासून एक पुत्र उत्पन्न केला आणि त्यांना आपल्या दरवाजावरती थांबवलं आणि कोणालाही आत येऊ देऊ नका अशी आज्ञा दिली आणि आपण स्नाना करता गेल्या. भगवान शिवशंकर पार्षद गणांसह त्या ठिकाणी जेव्हा उपस्थित झाले तेव्हा या कुमाराने आपल्या पित्याला पाहिलेलं नाहीये. आईची आज्ञा त्याला प्रमाण आहे. भगवान शिवशंकर आले तरीही त्यांना घरात जाऊ द्यायला त्यांची तयारी नाही. सुंदर द्विभुज आहे, मानवी बालकाप्रमाणे त्यांचं रूप आहे, अत्यंत तेजस्वी आहे. भगवान शिवशंकर म्हणाले, हे कोण? आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? मी मातेचा सेवक आहे. या पलीकडे त्यांनी काही उत्तर दिलं, म्हणाले असाल मातेचा सेवक, आपण सेवक आहात, पण मी तिचा स्वामी आहे. म्हणाले असाल आपण स्वामी, मी आपल्याला ओळखत नाही. मातेने मला आत कोणाला येऊ देऊ नका असं सांगितलंय. देव देवता ते भगवान गणेशांच्या विरोधामध्ये जेव्हा अस्त्रशस्त्र परजू लागले तेव्हा भगवानही कटिबद्ध झाले. भगवंतांनी भगवान गजाननांनी युद्ध पवित्रा घेतला, देवदेवतांचं काही चाललंच नाही मातेच्या शक्तीमुळे. जेव्हा आपल्या या बाल गणेशावरती देवतांनी आक्रमण केलेलं आहे, ही सगळी जी काही बाहेर चाललेला गडबड गोंधळ मातेच्या कानावरती गेला, सखींनी जेव्हा सांगितलं तेव्हा भगवंतीने भद्रकालीला आज्ञा दिली की या देवांना संपव. आणि भद्रकाली जेव्हा अत्यंत भयंकर विकराळ रूप धारण करून आली, देवदेवता व्याकुळ झाल्या, पुन्हा पुन्हा प्रार्थना करू लागल्या. म्हणाले, तुम्ही त्याचा अपमान केला, तो माझी आज्ञा घेऊन दारावरती उभा होता, आता विनाशाशिवाय दुसरं काही नाही. भगवंतालाही भगवान शिवांनाही अपार क्रोध आलेला होता. देवदेवतांवरती प्रहार करणाऱ्या बालकाचा अपूर्व साहस पाहिल्यानंतर त्रिशूळाने आपणच त्याचं मस्तक उडवलं, मग तर भयंकरच सगळीकडेच हाहाकार झाला. भगवान शिवांना हे कळलं की हे माता पार्वतीपासूनच निर्माण झालेले होते, तिचा पुत्र स्वरूप आहे. देवदेवता विनंती करतायत, मोठं व्याकुळ प्रसंग निर्माण झाला. कशी बशी मनधरणी केली, कसं बसं पार्वतीला देवतांनी प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवती म्हणाल्या की एकतर हा बाल गणेश पुनः जिवंत व्हावा आणि तुम्ही सर्वांनी यांना गणाध्यक्ष पदी नेमावं, यांचा अग्रपूजेचा मान असावा, हे गणाध्यक्ष असावेत, सर्वाध्यक्ष असावेत, याशिवाय माझी प्रसन्नता नाही. भगवान शिवांच्या कृपेने देवदेवतांनी उत्तर दिशेकडे गेल्यानंतर जो सर्वप्रथम प्राणी भेटला त्या गजेंद्राचं मस्तक त्या बाल गणेशाच्या मस्तकावरती ठेवण्याकरता लावण्याकरता आणलं तेव्हा भगवंताचं स्वरूप द्विभुजात बालकाप्रमाणे मानवी देहाकृती आहे, पण मस्तक मात्र गजमुख आहेत. बालक तर जिवंत झालं, बालकाला संजीवनी प्राप्त झाली. तेव्हा या बाल गणेशाचं स्वरूप पाहिल्यानंतर देवदेवतांनी कैलास पर्वतावरती या बाल गणेशाचा जो अभिषेक केलाय दिव्य दिव्य वस्तूंनी, त्या दिव्य दिव्य वस्तूंनी केलेल्या अभिषेकांनी देवदेवतांनी अनेक वरदान भगवान गणेशांना दिली. लक्ष्मी मातेने मोठा सुंदर भगवंताचं कौतुक केलं, गजाननाचं कौतुक केलं. सर्वांसमक्ष भगवान शिवांनी सर्वांनाच हे सांगितलं की ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वरूप भगवान गजानन आहेत. आम्हा तीनही देवतांच्या पूजनापूर्वी आधी गणेशाची आराधना आणि पूजा केली जाईल, आणि जो या पद्धतीने पूजन अर्चन करणार नाही तो आमच्या पूजेचा अधिकारी नाही, त्याची पूजा आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे इथून पुढे लक्षात घ्यावं, हे सर्वाध्यक्ष आहेत, गणाध्यक्ष आहेत, त्यांचीच पूजा सर्वप्रथम केली तर आम्ही प्रसन्न होऊ, तर आम्हाला आनंद प्राप्त होईल. आमचं आणि त्यांचं स्वरूप वेगळं नाही. शिवपुराणामध्ये असं भगवान वेदव्यासांनी कथा लिहिली आहे, देवी भागवतामध्ये भगवंताने लिहिलेली कथा, भगवान वेदव्यासांनी लिहिलेली कथा याही पेक्षा वेगळी आहे. भगवान श्रीकृष्णांच्या प्रसादाने भगवान शिवशंकरांना जो पुत्र प्राप्त झाला ते भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप गजानन आहे. या सगळ्या कथांचा अभिप्राय एकच असतो. आपण म्हणू ही कथा खरी का ती कथा खरी, आम्हाला खरं खोटं करण्यातच आनंद आहे. आम्हाला त्या सांगितलेल्या कथांचा अभिप्राय पूर्णपणे उलगडत नाही, मग ही अशी खरी का खोटी गोष्ट येते. अभिप्राय हा आहे की सर्वत्र परमेश्वराचं एकच तत्व आणि स्वरूप आहे, ते लक्षात आणून देण्याकरता कथांची गुंफण कशीही वेडीवाकडी वेगळी वेगळी केलेली असली तरी

कथा गोड गोड हे दोघेही साधारण 11-1 वर्षाचे झालेले होते। अशा वेळी दोघांमध्येही एक विवाद उत्पन्न झाला, मी लग्न करणार दोघेही जण। आता काय असतं, आपल्याला माहितीये ह्या सगळ्या बाललीलांचंच वर्णन आहे आणि अगदी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्याप्रमाणे। मोठा म्हणाला मला विवाह करायचा, त्याला वाटलं हा विवाह म्हणजे काहीतरी प्रकारे, धाकटा म्हणाला मलाही विवाह करायचा। आपल्या घरातही तसं असतं, जर मोठा भाऊ कॉलेजला जाऊ लागला तर छोटा म्हणतो मी पण कॉलेजला जाणार। आता कॉलेज म्हणून काय प्रकार असतो त्याला काय माहिती नाही। माता पार्वती आणि शिवशंकर तर अगदी लीला कौतुकी आहेत, म्हणाले असो दोघांनाही लग्न करायचंय, म्हणाले हो। भगवान गजानंतर हट्टाला पेटले, म्हणाले ते जरी माझे मोठे, अरे आधी मोठ्या बंधूंचा विवाह, ते नाही मला माहिती, मला विवाह करायचा। मग मात्र मोठ्या समजुतीची भूमिका घेत माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांनी दोघांनाही समजून सांगितलं, या तुमच्या वादावरती एक तोडगा आहे। म्हणाले काय, तुम्ही दोघांनी आम्ही सांगितल्या पद्धतीने जर काही काम करून दाखवलं तर आम्ही तुमचा दोघांचा कोणाचा विवाह होईल यावरती निर्णय देऊ शकतो। मग काय करायचंय। भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीने दोघांनी एका वेळी सांगितलं की बघा मुलांनो, जो कोणी 3 वेळा पृथ्वीची परी, कुठे 7 वेळा आहे कुठे 1 वेळा आहे त्याच्याशी काही कर्तव्य आहे का? सिद्धांताशी कर्तव्य। म्हणाले मी 3 वेळा केली का 7 वेळा केली का 1 वेळा केली, पृथ्वीची परिक्रमा 3 वेळा करून जो कोणी आधी आमच्यापाशी येऊन पोहोचेल त्याचा विवाह निश्चित, तो त्याचा विवाह आधी होईल। आता आपल्याला ती मनोरंजक कथा माहिती आहे, आता जे शेवटी येणार आहे ना त्या तात्पर्याकडे आपल्याला जायचंय। बघा रंजनाकरता कथा खूप वाढवता येते, सांगता येते, कथेतनं रंजन नाही आवश्यक आहे, कथेतनं उद्बोधन आहे। कार्तिक कुमार म्हणाले तुझं वाहन तर मूषक आहे, तो तर अत्यंत हळूवार चालतो, माझं वाहन मयूर आहे वेगाने चालतो, पृथ्वीची परिक्रमा करून तर मीच अगोदर येणार यात शंका नाही, माझा विवाह निश्चित। कार्तिक कुमार निघून गेले पृथ्वीच्या परिक्रमेला। बालगणेशांनी माता पित्यांना हाताला धरलं, एका सुंदरशा चौकामध्ये आणलं जिथे वेदी बनवलेली होती, सुंदरशी जागा तयार केलेली होती, आसन तयार केलेलं होतं, त्या आसनावरती दोघांना बसवलं आणि म्हणाले की माझं जरा माझ्या मनानुसार करा, इथे थोडा वेळ बसा। त्या आसनाला सुंदरशी प्रदक्षिणा करण्याचा मार्ग होता। बाल कौतुकवश दोघही माता पिता आसनावरती बसलेले आहेत आणि भगवान गजानन त्या दोघांनाही 3 वेळा मोठी आदरभावाने परिक्रमा करते झाले आणि हात जोडून माता पित्यांसमोर येऊन उभे राहिले, म्हणाले मी सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी परिक्रमा केली आहे, माझा विवाह करा, मी तुमचा पण तुम्ही सांगितलेलं कार्य पूर्ण केलंय। देवदेवता उपस्थित आहेत, ब्रह्मादी गण उपस्थित आहेत, या सगळ्या बाललीलांचा आनंद घेत आहेत। भगवान शिवशंकर आणि माता पार्वती साश्चर्य भगवान गजाननांना विचारतायत की हे कसं काय, आमची प्रदक्षिणा करणं म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा। कालांतराने कार्तिक कुमार येऊन उपस्थित झाले, म्हणाले मी पण कार्य पूर्ण केलंय, म्हणाले असं होणार नाही, आधी मी केलेली आहे, तुम्ही मागवणार। मोठी कथा आहे, ऐकलेली आहे आपण। कार्तिक कुमारांकडे सगळ्यांनीच बोट दाखवलं की म्हणाले खरंच त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, इथे तर तुम्ही माता पित्यांची परिक्रमा केली आहे, हे गजानन हे समजवून सांगा। भगवान गजाननांचं वाक्य आहे की माता हे तीर्थ आहे, पिता हे तीर्थ आहे, अशा तीर्थांची उपेक्षा करून जगातल्या कितीही परमपावन तीर्थांच्या यात्रा कितीही केल्या तरी त्या यात्रांचं पुण्य माता पित्यांच्या सेवेच्या बरोबरीने होत नाही। आम्हाला या सगळ्या कथेतनं तिथपर्यंत पोहोचवायचं आहे। भगवान गजानन म्हणाले की मातेच्याकडे पित्यांकडे सर्व तीर्थ, त्यांच्या चरणातच सर्व तीर्थ निवास करतात। माता पृथ्वी संप्रमाणे आहे, पृथ्वीचं एक नाव आहे सारा सोहा, ती सहन करते म्हणून सोहा, ती सर्व सारात्मक आहे, तिच्यापासून मिळणाऱ्या सर्व वस्तू आहेत ती सारा। माता क्षमाशील आहे, पृथ्वी क्षमाशील आहे, मातेकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे पृथ्वीकडे आहेत आणि पृथ्वीकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे मातेकडे आहेत। ती सांभाळ करते, ती जन्माला घालते, ती आजन्म सांभाळते, तिच्यामुळेच या पृथ्वीवरती वावरता येतो। पृथ्वी आणि माता यांच्यामध्ये भगवान गजानन म्हणाले मला अंतर नाहीये। कौतुकवश भगवंताचा शिवशंकरांनी दावा मान्य केला, माता पार्वतीने दावा मान्य केला, रिद्धिसिद्धी या दोघांची, भगवान गजाननांचा विवाह झाला। फुरगटून कार्तिक कुमार तिथून मेरू पर्वताच्या उत्तर दिशेला निघून गेले। तो जो काही सुंदरसा पर्वत आहे त्याला मल्लिकार्जुन पर्वत असं म्हणतात।

श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांची सर्व प्रकारे काळजी घ्यायचे, त्यांच्या मनोकामना पूर्ण करायचे। गावात नरसाप्पा या नावाचा एक सुतार होता। स्वामींच्या दर्शनाला तो रोज यायचा, येताना आवर्जून फुलं आणायचा। स्वामींच्या चरणांवर फुलं अर्पण करून स्वामींना तो साष्टांग नमस्कार घालायचा। थोडा वेळ बाजूला उभा राहून स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यात तो साठवायचा आणि स्वामींनी त्याच्याकडे पाहून आशीर्वाद दिला की हळूच आनंदाने कामाला निघून जायचा। स्वामींना कधी लहर आली की स्वामी नरसाप्पा सुताराच्या घरी जायचे। तो दिवस नरसाप्पा सुताराचा दिवाळीचा असायचा। त्या दिवशी नरसाप्पा आपल्या घरात नैवेद्य करायचा, स्वामींची पाद्य पूजा करायचा, स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा। स्वामींची स्वारी नरसाप्पाच्या घरी अशीच एकदा गेली होती। त्या दिवशी काय झालं तर नरसाप्पाची म्हैस व्याली आणि रेडकू झालं। जन्मता क्षणीच ते तडफडून मेलं। खरं तर नरसाप्पाची ही म्हैस मरत वांझच होती। आजपर्यंत हे 4-5 वेळा घडलं होतं। म्हैस व्यायची आणि जन्मलेलं रेडकू ताबडतोब गतप्राण व्हायचं। परंतु नरसाप्पाने कधीच स्वामींना आपली ही व्यथा सांगितली नव्हती। स्वामी असतानाच म्हैस व्याली आणि जन्मलेल्या रेडकाने तडफडत तडफडत डोळे पांढरे केले, म्हणून नरसाप्पाने हे सारं स्वामींना सांगितलं। नरसाप्पाच्या डोळ्यात दुःखाश्रू होते। तो म्हणाला, स्वामी, तुम्ही असताना म्हैस व्याली तेव्हा मला वाटलं हे रेडकू तरी जगेल। स्वामी गोठ्यात गेले। त्यांनी रेडकाच्या अंगावर नुसता हात ठेवला। रेडकू ताडकन 4 पायांवर उभं राहिलं। म्हैस हे व्याकुळ डोळ्यांनी बघत होती। आपलं रेडकू जिवंत झालं हे म्हशीला कळलं। ती स्वामींच्या जवळ गेली, स्वामींभोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हशीने आपले पुढचे 2 पाय खाली वाकवून स्वामींना वंदन केलं। स्वामींनी म्हशीच्या मस्तकावर हात ठेवला। त्या क्षणी म्हैस मनुष्यवाणीत बोलू लागली, स्वामी, माझी तपश्चर्या फळाला आली, मला मुक्ती हवी। मनुष्य जन्म मिळाला तर मला तुमची सेवा करता येईल। स्वामी म्हणाले, 5 वर्षांनी तो क्षण येईल। आजपासून तू रोज सायंकाळी मजजवळ ये, लोटाभर दूध दे, म्हणजे मला तुझी भक्ती पावली असं मी समजेन। नरसाप्पा हे पाहून हर्षभरित झाला। स्वामींची कृपा झाली होती। पशु स्वामींचा भक्त आहे ही बातमी अक्कलकोट भर पसरली आणि सुताराच्या घरासमोर गर्दी जमली।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तसं पाहिलं तर बासरी ही पोकळ लाकडाची असते, परंतु प्राण भरली फुंकर मारली की त्याच पोकळ नळीतून अमर संगीत निर्माण होतं। त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात नामाची प्राण भरली फुंकर मारली की संपूर्ण अस्तित्वाचं प्रार्थनेत रूपांतर होतं, हे कधी विसरू नका। प्राण भरलं नाम अंतःकरणात सदैव राहणं साधकाला अत्यंत आवश्यक आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.